होमले रो फेरो बहानो तन्ने भावे सेले मारी सदा सुहागण नार मारी सदा सुहागण नारे माला सिरो नावलियो तो धक्का मारू